अच्छा एतिरो तव्हां पाण खे मतिलबु हिन कयो न त अॻिलो माण्हू कोई बि अहिड़े क़िस्म जो लव चए थो डायरेक्ट हुनजो ज़हन तव्हांजे तरफ़ हलियो वञे. ई न कयो बाबा, ईअं न कयो. हे पिके थी आरजी अगरि 10 साल पीछे गई तो मैं 5 या 6 साल की होती, क्योंकि अभी मेरी उम्र 15 साल है. तो अगर मैं 10 साल पीछे चली जाती तो छोटी होती, खेल रही होती, घूम रही होती. भई या त सुठी ॻाल्हि आहे न. हर को चवंदो असांखे पंहिंजो बचपन मिले, बचपन मिले. तव्हांखे मिले थो त तव्हां वठो न था. इहो छा आहे, इहो छा आहे.

अक्सर माण्हुनि जो सवाल हूंदो आहे असांखे, साईं पोलियो जी वैक्सीन 10 सालनि ताईं छो थी ॾिनी वञे? त जेको आहे सो असां वटि जेके ॿार आहिनि अक्सर कमज़ोर आहिनि, उन में इम्यूनिटी तमामु घटि हूंदी आहे, हाई रिस्क हूंदा आहिनि। उन खां अलावा असांजी एरिया हाई रिस्क आहे, ओवरऑल पूरो सूबो, पूरो पाकिस्तान। तंहिंजे करे तव्हांखे वैक्सीन जे लाइ उमिरि जी हद कोन्हे, कंहिं बि जॻह ते वैक्सीन, कंहिं बि उमिरि ते पोलियो लॻी सघे थो, कंहिं उमिरि ते वैक्सीन करे सघे थी, पर रेशियो वधीक 10 सालनि खां घटि आहे। तंहिंजे करे असांजो रिक्वेस्ट आहे त सभिनी खे बूस्टर डोज़ लॻाए।